0: تن تے پایا کپڑا جو بھی پاڑ پاڑ کے لاؤنا اوے منا نہ کر منیاں ایک دن پینا ہی پچھتاؤنا
1: जे बिजनेस दा करना चाहंदे हो प्रचार तां रंगला पंजाब रेडियो ते IPTV ते प्रमोशन लई आज ही कॉल लाओ सरकार 416-716-7094 मंडे टू फ्राइडे 11 AM टू 12 PM एंड 6 PM टू 10 PM तुसी 24/7 IPTV ते वी अपने बिजनेस दी प्रमोशन करा सकते हो आज ही कॉल करो 416-716-7094
2: Real news, real impact, showing you real world. CJMR 1320, the voice of the city.
3: You're listening to CNN Toronto, Chawla News Network, Toronto.